0: त्यांचं जे जाळं चांगल्यापैकी निर्माण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, त्यामुळे आम्हाला उद्योगधंदे करण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात.
1: But behind these numbers are thousands of workers, thousands of families whose livelihoods depend on these factories staying here. For workers, the crisis is already real. Commute times have tripled. Traffic has become a daily ordeal, and what should be a journey to work has become a daily battle.
2: पूरा 24 आवर का यही रहता है, सुबह से लेकर शाम 9 बजे तक यही रहता है. हमें 10 किलोमीटर जाने में डेढ़ घंटा लगता है रोज का यही है.
1: But the government is downplaying the issue, rejecting the claim of a mass exodus.
3: याच्यावर आम्ही अतिशय सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत आणि आम्हाला जसा उद्योजकांबद्दल कॉन्फिडन्स आहे तसा उद्योजकांना देखील आमच्या सरकारबद्दल कॉन्फिडन्स आहे. ही किमान इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण आणून काही उपयोग असं नाही. इंडस्ट्री ही जी बाब आहे ही युवकांना युवतींना रोजगार देणारी एक बाब आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कशाला राजकारण होऊ नये.
1: But whether it is an exodus or not, the warning signs are staring Maharashtra in the face. When industries are forced to consider leaving because of potholes, traffic and missing basic infrastructure, the question is simple. How long before bad roads drive away good jobs? Bureau Report, India Today.
4: All right, on the program we highlight so many problems, but let me leave you with something to smile about. As a striking sign of transformation, women who once moved through the dense forests in Chhattisgarh's Bastar region carrying weapons as Naxalites walked the ramp to loud applause at a program organized to mark the National Handloom Day in Raipur, showcasing their change since surrendering and rejoining the mainstream. We leave you with these visuals. There is hope, after all.